0: आवे हर प्रवचीत
1: भगत भगत सुनिए ते लोए
0: जाके हृदय एको होए
1: करनी सस्ता की रहत
0: सच हृदय सच मुख कहत
1: साची दृश्य चायाकार
0: सच वते साचा पासा
1: पार ब्रह्म जिन सच कर जाता
0: नानक सो जन

पौन स्मात पाणी स्मात अग्निखेट विटाणी विस्मात धरती स्मात खाणी स्मात साध लगे प्राणी स्मात संजोग स्मात विजो स्मात कुक स्मात पोह।